ब्राह्मण ब्रह्म ज्ञान इस नानी, हर गुण पूजे पाती, एको नाम एको नारायण, ते पवन एका ज्योति, जे वा डंडी ओकर शाबा, तुलो नाम अजाती, एको हाट साव सबना सिर, वणजारे एक पाती, दोवे सिरे सतगुरु नबेड़े, सो बूझे जिस एक लिव लागी, जियो रहे ने प्राती, शब्द विसाए परम चुकाए, सदा सेक दिन राती, ऊपर गगन गगन पर गोरख, ताका अगम गुरु पुनवासी, गुर बचनी बार कर एको, नानक पया उदासी, राग

रोवत आवे, रोवत जाए सो हसे, बस्तो होए होए सो उजर, उजर होए सो बसे, जलते थल कर थलते कुआ, कूबते मेर करावे, धरती ते आकाश चढ़ावे, चढ़े आकाश गिरावे, पेखारी ते राज करावे, राजा ते पेखारी, खाल मूर्ख ते पंडित करबो, पंडित ते मुगधारी, नारी ते जो पुरख करावे, पुरखन ते जो नारी, कहो कबीर साधु को प्रीतम, तिस मूर्त बलिहारी, सारंग बाणी नाम देव जी की, एक ओंकार